घंटे तक धागे तेटे घेगे तेटे कदी गन धेगे धागे तेटे कदी गन घंटे तक धागे तेटे घेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी गन धेगे तेटे कदी